श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आज आहे वार गुरुवार, दिनांक 9 जुलै 2026. आमच्या या आजच्या प्रसारण सभेत रेडिओ ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं आणि त्यानंतर हिंदीतून समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

श्रोते हो 100.5 MHz मेघाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 6:05 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्तगीतांचा कार्यक्रम.

अर्चना ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत संजीवनी भिलांडे यांच्या स्वरात लक्ष्मण शंकर भावे यांचं हे भक्तिगीत. या गीताला संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

संत जनाबाई यांची ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. राम फटक यांच्या संगीत निर्देशनात गायक स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात.

रमेश अणावकर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत नामदेव यांचं हे भक्तिगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकता आहात.

संत एकनाथ यांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं.

श्रोतेहो सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संत तुकाराम यांचं हे भक्तगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. याबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता ऐकवित आहोत ग. दि. माडगुळकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं, स्वर कृष्णा कल्ले आणि सहकारी यांचं.

कृष्णा कल्ले आणि सहकार्याने गायलेली ही देशभक्तीपर गीतरचना आताच आपण ऐकलीत. 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जमिनीतील

0: सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आतिश पाटील यांनी दिलेली माहिती.
1: भलरी दादा भलरी भलरी भलरी भलगडी दादा भलरी.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बंधूंनो, सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन करताना आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथलं तापमान किती आहे, तिथं प्रजनमान किती आहे, म्हणजे पाऊस किती पडतो, ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवेत. कारण तापमानामध्ये जर 10% वाढ झाली तर विघटन होण्याचं म्हणजे सेंद्रिय पदार्थ कुजण्याचं जे प्रमाण आहे ते 2-3% वाढतं. जर आपल्या इथं पावसाचं प्रमाण जास्त असेल तर अशा वेळी आपण कोणत्या प्रकारे खत कुजवायला हवं, म्हणजे ढीग पद्धतीनं आपण जायला हवं की खड्डा पद्धतीने, ह्याचा आपण अवलंब करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपण जे वेगवेगळ्या ज्या निविष्ठा ज्या शेतामध्ये देणार आहोत सेंद्रिय स्वरूपामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याचे जे घटक आहेत ते घटक किती आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं. उदाहरणार्थ जे हिरव्या सेंद्रिय द्रव्यांमध्ये कर्बोदके आणि प्रथिने यांचे प्रमाण 15-25% असतं, लिग्निनचे प्रमाण हे 15-15% असतं. जर लिग्निनचं प्रमाण जर जास्त असेल तर ते जे विघटन होण्याची प्रक्रिया आहे ते कुजण्याची प्रक्रिया ही मंदावू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जर विघटन झाल्यानंतर सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण असतं ते 50-58% असतं. महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही रासायनिक खतं वरून जमिनीला देतो, प्रामुख्याने जमिनीमध्ये नत्र स्फुरत पालाश किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य हे जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध असतात, फक्त त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जीवाणूंची गरज असते. उदाहरणार्थ जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपामध्ये नत्र हा 93-97% असतो, गंधक हा 90-97% असतो व स्फुरत हा 20-28% असतो. आपण जर द्रव स्वरूपामध्ये वेगवेगळे जर जीवाणू जर दिले तर ते जीवाणू ते नत्र स्फुरत आणि गंधक ह्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये फार महत्वाचं कार्य करू शकतात. आणि ह्या जीवाणूंचं खाण्याचं महत्वाचं जे अन्न आहे ते म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणजे एकंदरीतच काय, व्यवस्थापनासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय खताच्या माध्यमातून देणं अपर्याय आहे.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व याविषयी डॉक्टर आतिश पाटील यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 7:15 वाजत आहेत. काही क्षणातच सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.
1: कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
2: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे.

0: आपल्या शरीरामध्ये. तर किडण्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडण्या असतात ह्या किडण्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात. आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात. आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे. आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतो आहे. त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते. स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं. आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय, सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. एक 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तो बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तो होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूया।

0: कार्यक्रमाचा भाग पहिला।
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयी सोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्या समोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू। यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो। आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो। पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही। आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते। कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात। जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो। पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो। आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे। एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का। कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे। म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे। तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं। पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया। नमस्कार।
2: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून। आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात। याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत। पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे।

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालीत.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
2: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814-00434 किंवा 98509-81999.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित होईल. 7:40 आपण ऐकाल दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा ह्या कार्यक्रमात भावगीता आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 पुन्हा सुगम गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल आमच्या भावसरगम या कार्यक्रमात. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:40 पायी वारी पंढरीची हा आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. त्यानंतर 9-10 या दरम्यान सहक्षेपित होईल विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम.

श्रोते हो, आज आहे गुरुवार, तेव्हा सकाळी 10 वाजेला प्रसारित होईल श्रोत्यांनी पसंती कळवलेल्या सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. 11 वाजेला मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12 वाजेची वेळ असते आमच्या महिला भगिनींसाठी असलेल्या वनिता मंडळ ह्या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. दुपारच्या 1 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान दुपारी 1:30 वाजेला राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित होतील. सायंकाळी 5:30 वाजेला सायंकाळी 6:10 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळात आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं सहक्षेपण आपण ऐकणार आहात. यात ठीक 7 वाजेला प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमात कृषीतंत्र या अंतर्गत आज आपण ऐकाल प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 याविषयी किशोर वाघ यांनी दिलेली माहिती. निवेदन किशोर वाघ यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. 9:15 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर पुन्हा 9 ते 11 या दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण जाणून घेतली. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत.

100.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण, सकाळचे ठीक 7 वाजलेत.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अभी तो जीले या चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलं. इंदिवर यांच्या गीतरचनेला संगीत होतं सपन जगमोहन यांचं. श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 7:05 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10

0: प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातम्या.
1: विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश सकबाळ रसायनशास्त्र विभाग कोकटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org असं आहे. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचं निवेदन आताच आपण ऐकलं. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं. वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 हून अधिक दिंड्यांमधील 15,000 हून अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला.

0: 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावण्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटार पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगा ही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7ही धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित। श्रोते हो, व्यावसायिक गणित सांभाळणाऱ्या चित्रपट सृष्टीमध्ये काव्य रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झटणाऱ्या चित्रकर्मींमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते गुरुदत्त। व्यावसायिक चित्रपटांची चलती असतानाही कलात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस गुरुदत्त यांनी दाखवलं। सर्वकालिक श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये त्यांच्या प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांचा समावेश केला गेला आहे। समीक्षक आणि प्रेक्षक अशी दोन्हींची पसंती ज्यांनी मिळवली त्या गुरुदत्त यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन

0: सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे, की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप त्या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
0: वा.
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव.
0: ओके.
1: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटिझन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन कारण त्यात माझं समाधान.

0: त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसे अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझे आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एन जी ओ आहे, ती एन जी ओ सी एस आर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एन जी ओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. ही चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय असं त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये?
1: होलसेल.
0: होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनीबरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: हा खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबरवरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होत आहे.
0: त्यामुळे एकत्र म्हणजे

0: आता हा अर्थ आपण एकत्र घाम घालतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्ये प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनांनी करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचं आहे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, ॲनेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: FM 100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेली आहेत. तर प्रसारित करत आहोत दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत.

0: असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खर तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडकसर नमस्कार.
3: नमस्कार
1: मोडकसर. एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
4: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
1: बरोबर,
4: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितला आहे. तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ते झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं. आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
1: बरोबर,
4: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये. आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला. तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्या त्याचे म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार असे मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात. ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालरवालं त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
1: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात. सर, टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
4: काय कलकत्ती म्हटलं की त्याच्यात टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरीमध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जी देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं. आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी. आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात आणि मजुरी म्हणाल तर 22-25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
4: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
1: बरोबर मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
0: दागिने

सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 7:45 वाजलेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळा NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-89994.

0: माणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी ग्रेस यांची ही गीतरचना कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत. यशवंत देव यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता अरुण दाते यांचा.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
2: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814-00434 किंवा 98509-91999.

0: श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावसरगम. तत्पूर्वी ही जाहिरात.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित

0: भावसरगम ह्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांचं हे गीत. वसंत प्रभू यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
2: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814-00434 किंवा 98509-81999.

0: श्रोते हो, मोहम्मद रफी, पुष्पा पागधरे यांच्या स्वरात आताच आपण वंदना विटणकर यांचं हे दर्या गीत ऐकलत. या गीताला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
2: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814-00434 किंवा 98509-91994.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड

वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केला आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट June 2024 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या

0: उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच 4 धाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं, सादर करते धीरज केदारी.

मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि अळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतलाय. पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे.

0: वृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि अजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशी वाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकामळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठलचा सुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने ते निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
0: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारचे आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थाननं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं

0: आणि त्या पद्धतीने त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्तांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व आदी परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, तर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्ण हरी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या

0: वरिष्ठ भक्तांना किंवा वरिष्ठ वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडस आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलोय आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी. त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे. खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो. आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणला की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे गोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमचे दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध

0: लिहिला असंच याचं वर्णन करता येईल.
1: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवा ही आठवड्याची शेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ते सांगन तिकडं आम्ही जातो शेवेला. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
2: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावं असं वाटलं नाही, माऊलीच्या दर्शनासाठी जावंसं वाटलं.
1: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण औंधा भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला मागं हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
0: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत.

5.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत, आज आहे गुरुवार, तेव्हा प्रसारित करीत आहोत आपण पसंती कळवलेल्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा फरमाईशी गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद.

0: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना।
1: आपकी पसंद कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व तमाम रसिक श्रोत्यांना विशाल जैनचा स्नेहपूर्वक आणि मैत्रीपूर्वक नमस्कार। श्रोते हो, आजच्या या आपकी पसंद कार्यक्रमात आपण फरमेश कळवलेली काही पाऊस गीतं आज आपण ऐकणार आहोत। ऐकूया हे कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत।

श्रोते हो, आपकी पसंत ह्या फरमाईश गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे सदाबहार युगलगीत. या गीतासाठी चित्रपट होता नमक हलाल, गीतरचना होती अंजान यांची आणि या गीताला संगीत होतं बप्पी लहिरी यांचं.

कार्यक्रमातल्या या सुरुवातीच्या गीताला पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. सिद्धार्थनगर दर्यापूर बाभळी येथून गजानन येले, नवदीप येले, विश्वदीप मधुकर येले परिवार, त्यानंतर शेरी वडनेर अकोला येथून अरुणा बलदेव दामोदर आणि आदित्य दामोदर. तदनंतर या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी भोईराज रेडिओ श्रोता संघाचे मुक्ताईनगर वडोदा पानाचे येथून मुरलीधर ढोले, नलिनी ढोले, गणेश आरती कुमार तेजस ढोले आणि समस्त ढोले परिवार. तसंच यांच्यासोबत आहेत अनंत भूते, कमलताई भूते, दीपक आणि समस्त भूते परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवली होती जवर्डी जिल्हा अमरावती येथून गुणवंत कडू, सविता रत्नदीप, सुमती कडू, तसंच गौतम रायबोले आणि कल्पना रायबोले.

त्यानंतर नमक हलाल या चित्रपटातल्या या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सुरभी कॉलनी साक्री रोड धुळे येथून श्रीराम चित्ते संगीता चित्ते मयुरेश्वर सायली जयेश्वर आणि समस्त चित्ते परिवार तसंच या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी कबनूर तालुका हातकणंगले कोल्हापूर येथून रेवण भांबिष्टे अनिता भांबिष्टे आणि राहुल भांबिष्टे तसेच मुक्काम पोस्ट यळगुड कोल्हापूर येथून अतुल गौतमी धम्मदीना आणि अरुण काळे तसेच ई डी कांबळे यांनी आपण ऐकलं या सर्वांच्या पसंतीचं हे गीत

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: वाह
2: बसला. अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. या गीतासाठी पसंती कळवली होती. प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघाचे संतोष कुमार सोनार, रवींद्र सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, सनी मुन्ना आणि बंडूदादा या सर्वांनी रथ चौक बहादरपूर येथून, त्यानंतर शंकर मार्केट पाचकंदील चौक धुळे येथून विनोद चौरसिया आणि सोलाई माता नगर चाळीसगाव येथून पांडुरंग सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, नीरज ठाकूर, आरती आणि कुमारी नव्या यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत गोंदूर रोड धुळे येथून प्रकाश शिंपी, कल्पना शिंपी, तुषार, योग, शोम, युग आणि समस्त शिंपी परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवली होती गुलमोहर रेडिओ श्रोता संघ संत गाडगेनगर बुलढाणा येथून अनिता गाठोडे, रमेश गाठोडे, चिरंजीव लोकेश गाठोडे. त्यानंतर मुक्काम पहुरजिरा जिल्हा बुलढाणा येथून किशोर पारस्कर, शीतल पारस्कर, रुचिता ईशानवी आणि पारस्कर परिवार. त्यानंतर

या गीतासाठी पसंती कळवली होती. गुलमोहर रेडिओ श्रोता संघ संत गाडगेनगर बुलढाणा येथून अनिता गाठोडे, रमेश गाठोडे, चिरंजीव लोकेश गाठोडे, त्यानंतर मुक्काम पहुरजिरा जिल्हा बुलढाणा येथून किशोर पारस्कर, शीतल पारस्कर, रुचिता ईशानवी आणि पारस्कर परिवार, त्यानंतर चातक रेडिओ श्रोता संघाचे वडगाव दिघी जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोदवडे, माधुरी बोदवडे, चिरंजीव आकाश कुमार बोदवडे, त्यानंतर या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मनस्वी अपार्टमेंट जळगाव प्रेमनगर येथून कविता संतू, सागर संतू आणि काव्य संतू, आणि फुले कॉलनी मालेगाव येथून शांताराम मोरे, सुनीता मोरे, हरीश मोरे आणि युग दाभाडे, तसंच जैन गल्ली कुसुंबा येथून महावीर जैन, रूपाली जैन, विधित जैन, निधी परी आणि समस्त जैन परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नळेश्वर नगर नरवेल येथून पी एस न्हावकर, निर्मला न्हावकर, विशाल न्हावकर, आणि मलकापूर येथून नारायण इंगळे, सोपान तायडे आणि आशिष मुरेकर. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून राजकुमार मिसाळ, सीमा मिसाळ, तृप्ती अनिरुद्ध आणि समस्त मिसाळ परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी.

दुसरा आदमी या चित्रपटातल्या या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनीसुद्धा. मुक्काम पोस्ट शिंदखेडा जिल्हा धुळे येथून भैया मोरे, पुष्पा मोरे, स्वराज स्वयं मोरे, भोला चित्ते आणि समस्त मोरे आणि चित्ते परिवार यांनी. आपण ऐकत आहात श्रोत्यांनी पसंती कळवलेल्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद.

मजबूर या चित्रपटातलं हे पाऊस गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर होता मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्र येथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार साई आणि समस्त गायकवाड परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नगावबारी देवपूर धुळे येथून राजेंद्र चित्ते, सुनंदा चित्ते, गोकुळ जयश्री, नीरज भाग्यश्री आणि समस्त चित्ते परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे विटावा जिल्हा ठाणे येथून अरुण कुंभार, कोकिळा कुंभार, प्रवीण, योगेश, संगीता, मनीषा, लकी आणि दुर्गा कुंभार यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे रियल लिस्नर्स ग्रुप जत सांगली येथून अल्ताफ होजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत होजरे आणि रेहान शेख यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत संत रोहिदास रेडिओ श्रोता संघाचे मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी आणि समस्त कंगणकर परिवार.

तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे आमच्या या श्रोत्यांनी. विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि समस्त खडसे कुटुंबीय, तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत

अनंत रेडिओ श्रोता संघाचे प्रकाश डोने, मंदाकिनी डोने, अनंत गणेश रंगनाथ आणि समस्त डोणे परिवार, तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली होती सोमनाथ नगर बुलढाणा येथून लक्ष्मण बोटुळे, अश्विनी बोटुळे, आर्यन, राजवीर आणि समस्त बोटुळे परिवार यांनी।

नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात क्रांती या चित्रपटातलं संतोष आनंद यांचं हे सदाबहार गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवली होती संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड नंबर 1 पोफाली जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर दिशांत कुमार सिंगणकर आणि अर्पिता यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट भाटणवाडी तालुका करवीर कोल्हापूर येथून तेजस कुमार तुषार दीक्षा श्रुतिका आणि सौ सीमा दगडू सुतार. तसंच मुक्काम पोस्ट आमजाई भरवडे राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे शेगाव बुलढाणा येथून संतोष काळे तेजस काळे आणि लोकेश काळे यांनी. त्यानंतर या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ वसारी जिल्हा वाशिम येथून एकनाथ काळे आशाताई काळे ज्ञानेश्वर शिवांशू मगर सूरज खेडकर आणि रवींद्र पवार गोवर्धन. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे देव देवेश्वर श्रोता संघ जिल्हा अमरावती येथून दिलीप लकडे सुरेखा लकडे शुभम लकडे

या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं क्रांती या चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलं. तर आपण ऐकत आहात श्रोत्यांनी फरमाईश कळवलेल्या सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

श्रोते हो, प्रेम भावनेचा सर्वोच्च बिंदू असं मानलं जाणारं मंजिल या चित्रपटातलं गीतकार आणि कवी योगेश यांचं हे गीत, ज्या गीतावर पुन्हा पुन्हा रसिकांना रिक्रिएशन करावंसं वाटतं असं हे आजही पावसाळ्यात अगदी ताजंतवानं वाटणारं असं हे गीत आताच आपण ऐकलं. रुपेरी पडद्यावर

समुद्र किनाऱ्यावर हे गीत चित्रित करण्यात आलं होतं अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांच्यावर. असं हे मंजिल या चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर होता किशोर कुमार यांचा.

या गीतासाठी पसंती कळवलेली होती पद्मा टॉकीज नेपानगर मध्य प्रदेश येथून सुदर्शन शाह, पल्लवी शाह, प्रखर कुशल, नीती सुरभी शाह, अश्विन शाह, मंगलाबेन आणि राजेंद्रजी शाह यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत अक्षय कॉलनी गोंदूर रोड धुळे येथून मनोहर मगर, यामिनी मगर, उदयन आणि अर्पिता. तसंच मंजिल चित्रपटातल्या या गीतासाठी पसंती कळवली होती जवर्डी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथून गौतम रायबोले, कल्पना रायबोले, अक्षय, अनुष्का. त्यानंतर पुणे येथून अश्विनी अरुण सोलंके आणि त्यांच्यासोबत गुणवंत कडू आणि रत्नदीप कडू. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत वडशिंगी बुलढाणा येथून अमोल मानकर, शोभाताई मानकर, दीपाली आणि श्लोक कुमार. तसेच इस्लामपूर बुलढाणा येथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर आणि सुमेध कुमार. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत ऑरेंज सिटी नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसुया जाधव, पवन राजे जाधव आणि छत्रपती संभाजीनगर येथून मंगेश इंगळे, संध्या इंगळे, स्वराज आणि विराज. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे आडगाव जिल्हा जालना येथून विजय पाटील, पद्माबाई पाटील, ज्ञानेश्वर कुमारी तेजस्विनी आणि समस्त पाटील परिवार. या सर्वांच्या पसंतीवर आपण ऐकलं मंजिल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे सदाबहार गीत.

राजकवी इंद्रजीत सिंग तुलसी यांची ही गीतरचना आता आपण ऐकलीत. तर शोर या चित्रपटासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर होता मुकेश लता मंगेशकर आणि सहकारी यांचा. आणि श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी.

त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हासूर, तालुका करवीर, कोल्हापूर येथून. त्यानंतर या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, कोल्हापूर येथून कार्तिक, अर्पित आणि सौ अनुराधा, आकाश शिंदे यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे मुक्काम खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान बोडखे आणि उत्तम जमदाडे यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे मुक्काम पोस्ट कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून किशोर जाधव, भाऊसाहेब पवार, केतन जाधव, डॉक्टर राहुल देवरे, वाल्मिक राजपूत, किशोर चौधरी, शरद पाटील, नितीन देसले, सी एम देसले, भैया नांद्रे, चेतन जैन, पिंटू जैन, प्रवीण पाटील, छोटू सायकल मार्टवाले, निसार तांबोळी, आबा जाधव आणि शिवलाल जाधव या समस्त कासारे येथील श्रोत्यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, जत जिल्हा सांगली येथून श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, तालखेड तालुका मुक्ताईनगर येथून काशीनाथ ढेंगे आणि नंदाबाई ढेंगे. तसंच या गीतासाठी पसंती कळवलेली आहे चांदणी चौक सांगली येथून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण आणि लता राजाराम चव्हाण यांनी. त्यानंतर या गीतासाठी पसंती कळवलेली आहे ग्राम तुंग जिल्हा सांगली येथून हर्षवर्धन पाटील, संजना रोहिणी आणि मेघा पाटील या सर्वांनी. आपण ऐकलत या सर्वांच्या पसंतीचं हे गीत. त्यानंतर या शोर चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवली होती दाताळा तहसील मलकापूर येथून निवृत्ती आडोकार, चारुलता आडोकार, सोनू, राजश्री, प्रणय कुमार आणि समस्त आडोकार परिवार यांनी. आपण ऐकलत या सर्वांच्या पसंतीचं शोर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत. आपकी पसंद हा फरमायशी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आया सावन झुमके या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि श्रोते हो या गीतासाठी पसंती कळवली होती संत गाडगेनगर यवतमाळ महाराष्ट्र येथून लक्ष्मणराव लोखंडे, कल्पनाताई लोखंडे, शैलेश, प्रतीक्षा, स्वप्नील, रक्षता आणि समस्त लोखंडे परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवली होती दादरी गेट भिवानी येथून कृष्ण मेहरा, कोमल मेहरा, किरण मेहरा, कपिल मेहरा, कुणाल आणि समस्त मेहरा परिवार यांनी. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत कल्याण मुंबई येथून किशोर हिवराळे, सुजाता हिवराळे, प्रतीक आणि समस्त हिवराळे परिवार. तसंच या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी भगतसिंग कॉलनी देवपूर धुळे येथून छोटूलाल बोरसे, शारदा बोरसे आणि दुर्गेश यांनी. गंगापूर रोड नाशिक येथून पूनम, भावेश मोरे, कुमारी आदिती, भावेश मोरे, हिताक्षी, भावेश मोरे, यज्ञेश, भावेश आणि समस्त मोरे परिवार. तसंच मोहाडी उपनगर येथून मिनल, महेंद्र सोनवणे, महेंद्र, प्रियल आणि ओजस सोनवणे, तसंच समस्त सोनवणे परिवार. त्यानंतर नाशिक पंचवटी येथून या गीतासाठी पसंती कळवलेली होती वाय पी जाधव, विजया जाधव, अमित, दीपाली आणि समस्त जाधव परिवार. तसंच अमित विहान जाधव.

यांनी. तसंच या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत राजमाता नगर बुलढाणा महाराष्ट्र येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा आणि आकाश कुमार नरवाडे यांनी. या सर्वांच्या पसंतीचं आपण ऐकलत आया सावन झुमके या चित्रपटातलं हे युगलगीत. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या आपकी पसंद या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आपला मित्र आपली अनुमती घेत आहे विशाल जैनचा. नमस्कार.

फरमायशी गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद आताच आपण ऐकला. तर श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं जयश्री कुलकर्णी आंबसकर यांचं हे गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलात. या गीताला संगीत होतं अभिजित राणे यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: 2 या वेळा NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814 00434 किंवा 98509 81999.

0: अल्ताफ राजा यांच्या स्वरात मुनव्वर राणा यांचं हे नॉन फिल्मी गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं वैष्णव देवा आणि अल्ताफ राजा यांचं.
1: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
2: के किवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
1: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
2: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
1: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
2: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814-00434 किंवा 98509-81999.

रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं हे कोळी गीत आताच आपण ऐकलत. या गीताला संगीत होतं विजय कठीण यांचं.

बहुतांश मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. श्रोते हो, ऐकवित आहोत आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. हॅलो खानदेश हा आपला आवडता फोन इन कार्यक्रम प्रसारित होत असतो प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजेला. आणि श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो प्रत्येक गुरुवारी. तेव्हा आज आहे गुरुवार, आपणही आपल्या पसंतीचं गीत हॅलो खानदेश ह्या फोन इन कार्यक्रमासाठी आम्हाला कळवू शकता आणि आपली फरमाईश फोनद्वारे आम्हाला देऊ शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 025-62-295-024. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 025-62-295-024. तेव्हा अवश्य फोन करा आज सकाळी 11:30 ते 12 या दरम्यान हॅलो खानदेश ह्या आमच्या फोन इन कार्यक्रमासाठी. निवेदन संपलं.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: फसला. अनोळखी पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

जय श्री कुलकर्णी आंबस्कर यांची ही गीतरचना आता आपण ऐकली. ते संगीत होतं अभिजित राणे यांचं आणि स्वर होता देवकी पंडित यांचा. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. ऐकवित आहोत आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. श्रोते हो, हॅलो खानदेश ह्या आमच्या लोकप्रिय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सध्या सुरू आहे. तेव्हा आज आहे गुरुवार. या कार्यक्रमासाठी आपणही आम्हाला आपल्या पसंतीचं गीत कळवू शकता. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सध्या 11:30 ते 12 या दरम्यान सुरू आहे. आपण अवश्य फोन करा आणि आपल्या आवडीचं गीत सांगा. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 025-62-295-024 025-62-295-024 ह्या क्रमांकावर आपण फोन करा आणि हॅलो खानदेश ह्या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीचं गाणं सांगा. निवेदन

0: अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आताच आपण हे नॉन फिल्मी गीत ऐकलत. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: सोडू नको अर

तलसालस पण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको अंगिरी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणात शिरून जनांचा बोल आपण घेऊ नको अरे भली भलाई कर काही।

धर्म कहडून शर्म या लावणे कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुणी हेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बारहा वागू नको अरे एकाहून एक तरी

समाने सुख कधी विटू नको, आल्या अतिथा मुठभर द्याया माग पुढती पाहू नको, उगीत निंदा सुती कुणाची सैतासाठी करू नको, अरबरी खुशामत

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अनंत फंदी यांचं हे लोकगीत आताच आपण ऐकलं. या लोकगीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नीला सत्यनारायण यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं नीला आकाश यांचं.

उस्ताद नसीम अजमेरी यांची ही नॉन फिल्मी गीत रचना आताच आपण ऐकले. तर संगीत होतं भूपिंदर सिंग यांचं आणि स्वर होता भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांचा. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रसारित होणारा महिला भगिनींसाठी असलेला कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. वनिता मंडळ सहक्षेपण काही क्षणातच.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात, तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिके अंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रूपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेले आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो, तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे? कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी

0: नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले या हा या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
0: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिलं बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
1: बरं.
0: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
1: बरं.
0: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियडमध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तर तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडनी एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणलं आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली, ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेंड केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला, मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज

0: स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून. आणि त्या जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
1: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
0: बर,
1: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अव्हेलेबल आहे.
0: बर,
1: मी कार्पोरेट गिफ्ट देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरशे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलशी, डायनिंग टेबलवर ठेवलं, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
0: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
1: हो,
0: तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कल मध्ये ज्योमेट्रिकल डिझाईन्स असतात.
0: बरं,
1: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाही आहे. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
0: बरं,
1: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे ज्योमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
0: बरं,
1: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
0: प्रीतीचा आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
1: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
0: बरं,
1: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहून होते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
0: बरं
1: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
0: बरं,
1: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
0: पुढे वाढला एवढा
1: वाढला आणि ट्रेंड मध्ये.
0: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
1: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्या डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
0: बर,
1: डॉट डॉट एक एक डॉट करून, वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
0: खूप पेशन्सचं काम असेल हे.
1: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे.
0: हो,
1: तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्वॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये. खूप
0: कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली ऑर्डरची का असेना,
1: अगदी
0: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
1: बरोबर,
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ, गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल, उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं,
1: आता प्रकाश कुठून

0: त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररनी सजवायचे.
1: बरं.
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो. म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गाव पासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला ऍक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले आहे.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपलं पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसं इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट, डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेले आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. जर दोघांनी मिळून काम केलं तर त्या वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रिफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याच्या काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, MDF वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचा आणि हौशाने घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट असा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड्स आलेले, पण शक्यतोवर ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात, कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झाले.

0: पाहिजे, कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा. तर वेळेच्या आत मला ते करायचे असते, तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात
1: हाँ
0: मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी दोन तीन कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो
1: बरं
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर
1: हो.
0: करते.
1: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: 1 ते 1.5 फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिविटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतातच
1: बरोबर
0: 1 फुटाच्या फ्रेमला.
1: हो. मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं, आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता आजच्या
0: बरोबर
1: काळात जे
0: बरोबर
1: काय चालू आहे. कारण
0: बरोबर
1: पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्ट मध्ये बराच फरक आलेला
0: खूप
1: आहे.
0: फरक
1: लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता,
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझी नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहे, कलाकार आहेत.
1: वा वा.

0: आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता,
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहे, कलाकार आहेत.
0: वा वा.
1: माझ्या सासूबाईनी मला याच्यात खूप साथ दिलाय. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचे सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
0: वा वा.
1: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
0: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्स कडे बघायचं, तारेवरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
1: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
0: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
1: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
0: बरं.
1: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
0: बरं.
1: हा, हसबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
0: तू मेमे थोडीशी होते घरात.
1: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते. हो,
0: तुम्ही मगाशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये सहभागी झाल्या होता का?
1: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
0: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
1: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय, एवढी किंमत कशाला यायची? तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का? ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला.
0: हो.
1: जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
0: हो. आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
1: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईने ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी.
0: हो.
1: आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
0: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
1: हो,

0: मला हा बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो,
1: बरोबर
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तसेही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रूपांतर या व्यवसायात झालेलंच आहे. पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात,
0: हो
1: थोडक्यात भावी स्वप्न?
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे,
1: बरं,
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा,
0: हाँ, कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण
0: आणि
1: हो.
0: हाँ, थँक यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो, जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना,
0: बरोबर,
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि हा व्यवसाय एक छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता, स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचं आहे, एक ध्येय गाठायचं आहे, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपला पण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की गाणं.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, तर शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 40 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद, त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली, ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक ही एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग, पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं.
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत मी

0: भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत क्लासिकल संगीत त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं,
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण आहे की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं,
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन, चिकाटी, जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा. तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे.
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअरही याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती,
0: बिलकुल.
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्या वेळेला. तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं,
0: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात. त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर, म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतातही. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर, तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहसाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरचे वरचे गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: खूप अभ्यास, 8-8 तास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायचं, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर,
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत शिकावं लागतं.
1: आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही

0: त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली.
1: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमानं असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
0: बरं,
1: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं.
0: हो,
1: तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली. आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
0: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात. तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
1: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असते ज्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो. तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढे की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
0: आपोआप येऊन जातं,
1: घडायला लागतं, घडून जातं.
0: खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
1: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीत आता अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई अत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असता. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, ते आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते. तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा ह्या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया, हे सगळं आहे की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे. तुम्हाला तुमच्यावर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारुभी हाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्यच्या दरम्यान मिळण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगम मध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
0: बरोबर
1: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाच्या वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
0: बरं,
1: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ आहेत. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
0: आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हं, आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे, त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो.
0: बरोबर.
1: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत

0: लावी लागते. आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तू उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल. बर, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोतेवर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
1: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असा छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजत समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोताला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते
0: की हा
1: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
0: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
1: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
0: बरं
1: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
0: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो,
1: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही. खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक. खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
0: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे. त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
1: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
0: हो,
1: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी, की आज अगर मी मैफिल करते, एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे. तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
0: बरोबर.
1: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
0: त्यासाठी गुरुच लागतात,
1: त्याच्यासाठी गुरुच लागतो. आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
0: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
1: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचं आहे आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रिया. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
0: बरोबर.
1: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलात तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
0: तर मुलांना पटतही असेल ते,
1: अगदी पटतं.
0: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
1: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक, आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल

0: जबाबदारी पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
1: श्रोतो, दुपारचा एक वाजतोय. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार, माफ करा, हिंदीतील बातमीपत्र आपण ऐकू शकाल दुपारी ठीक एक वाजता.

0: के दिन छोटी रातें, ऐसे में पत्नी हमारी बहन के साथ गप्पे मार रही थी। इसके बाद माँ के पैर दबाने लगी। किससे कहा?
1: दोपहर सा डेढ़ वाजतो ठीक दीड वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र। सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या।
2: आकाशवाणी मुंबई। अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी। चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज। अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले। प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा। अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
3: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टीकल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
2: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे। ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं। भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे। तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धा वार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे। अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे। भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे। अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे। स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे। या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे। ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला। भुवनेश्वर मधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला। नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं। भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। भारताच्या ब्रिक्स अध्यक्ष

ते अंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसरे बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले.

0: प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
2: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद तायडे यांना 17 मते, तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जयघोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक, चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच हबप प्रसाद महाराज अंत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13-23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्स मध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5,417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7,501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 1 लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

0: प्रत्येकाने धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील हजारो योग साधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेसाठी शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. अधिक माहितीकरता www.maviapa.org या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

0: अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24

0: तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 27 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपित आहोत.

आठवते हो आज आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:44 तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 4:44. तोपर्यंत नमस्कार.

0: वर्णनातून देऊ पाहतोय त्याचाच एक भाग. आपल्या समोर अनेक खेळ चालू आहेत. वेश वारकऱ्यांचा नाही आहे, माणसं शहरी आहेत, पण खेळ मात्र वारकऱ्यांचं खेळतात. आपण आता कैलास शिंदे यांच्याकडे जाऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत. कैलास
1: गौरी.
0: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठवर आली आहे, काय म्हणशील तू?
1: गौरी, या सजीव थेट प्रसारणामध्ये मी कैलास शिंदे सर्व वैष्णवांचं स्वागत करतोय. जसं तू आता मला विचारलंस की माऊलींची पालखी अजूनही एक अर्धा तास सुद्धा आहे तरी आपल्या प्रत्यक्ष वर्णनाच्या बूथच्या समोर येण्यासाठी लागणार आहे. दरम्यान ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच आहे आणि ढगा अडून लपून छपून सूर्य देखील हा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी मध्ये मध्ये डोकावून जात आहे. वातावरणामध्ये अतिशय उद्दारपणा निर्माण झालाय आणि भक्तीचा स्नेहाचा हा मायेचा उद्दारपणा हा असं म्हणतात. स्पीकरवरती सगळीकडे भक्तिगीत गुलस आहेत, जसं जणू काही मोगऱ्याची किंवा एखादी गुलछडीची एखादी बहरलेली बाग जसा हवेचा एक झुळूक यावी तद्वत आणि ती झोकात पुढे पुढे सरकावी असा सगळा हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि आपण तो अनुभवतोय. आणि हे मार्गकरण करत असताना पुण्यामध्ये या दोन्ही पालख्यांनी आता प्रवेश केलाय. मी आता या संचेती ब्रिजच्या तिथून हे प्रत्यक्ष वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवते. ढगाळून पुन्हा सूर्य थोडासा डोकावू लागलाय आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी या वैष्णवांची आता लगबग सुरू आहे. काही ठिकाणी बार पुणे बार असोसिएशनच्या वतीनं चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. परत पेपर असोसिएशनच्या वतीने काही स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या वैष्णवांना त्या

0: त्याचा वाटा होत आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही मार्केटिंग तंत्राचा वापर करत मंडळांनी काही भेटी स्वरूप अशा काही उपहार या सगळ्या वैष्णवांना दिलेले आहेत. त्याचे त्या बॅग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी छत्र्या रेनकोट रेनसूट रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व वैष्णव या ठिकाणी पुढे जात आहेत. चौऱ्या नंतर डोक्यावरती घेतलेली तुळशी वृंदावन नटून थटून आलेल्या सगळ्या तरुणी तरुण ज्या आहेत ते प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या लखलकाटामध्ये हा सगळा छायाचित्रित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गौरी पुन्हा मी बूथ कडे तुझ्याकडे सोपवतोय. आतापर्यंत माझ्याकडे एवढीच माहिती उपलब्ध आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद कैलास. आत्ता आमच्या समोरून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातली सहावी दिंडी मार्गस्थ झाली आहे. मगाशी संजयनी सांगितलं तसं उलट्या क्रमाने या दिंड्या दिसतात. पहिली सातवी दिंडी होती, त्याच्यानंतर सहावी दिंडी होती आणि या दिंडीमध्ये बऱ्याच महिला दिसत आहेत प्रज्ञा. तर दिंडीमध्ये असा फरक असतो?
2: नाही, दिंडीमध्ये खरं तर असा फरक नसतो कारण मुळामध्ये या भक्ती मार्गामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान मानल्यामुळे जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी ऊन पाऊस यापासून तिला जपायला लागतं तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं आहे, काहीच नाही केलं तर ते तुटेल. पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसत आहेत. पाण्याचा हंडाही
1: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
2: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहेत, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतंय.
1: आणि यामध्ये परंपरा जपली जाते, जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा?
2: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर काय म्हणायचं. आणि मृदंग म्हणण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात?
2: अभंग सगळ्यांचे पाठ असतात कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
3: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की म्हणजे म्हटलं की मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाहीये, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का? तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये त्या ओल्या मातीमध्ये गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो, त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला त्या रोपातला जो जीव आहे त्याचातला जीव आणि त्या ढेकळामधली ऊर्जा मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं.

0: त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग हरिपाठ ओव्या या पाठ कराव्या लागत नाही तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: याला सृजणं असं म्हणूया का आपण?
2: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिकदृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी फक्त शाकाहाराचंच सेवन करणं. आणि अत्यंत महत्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हणलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा, आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार आहोत. काही क्षण विश्रांती, स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
6: विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
7: हॅलो,
1: हा संजय बोल.
7: दोरी अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे. पुढे बूथ मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुझा निश्चित पालखी दिसणार आहे. आता जसा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजय ती ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन ठेपलेली आहे. जर पूर्ण बाहेर बोलून बघतो तुम्हाला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहोत. आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, खरं तर ही एक वायरलेस एनर्जी आहे. वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी, जीवाची जीवाला भेटणारी अशी ही एनर्जी आहे. पण आता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय श्रोते, याचा मला खूप आनंद आहे.
1: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर सगळी जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो आहेत, कारण पालखी
7: दृष्टीत आहे.
1: हेच
7: उद्दिष्ट
1: आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केलात की असा एक गट तुला समोर दिसतो आहे आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटतंय, ही किती छान गोष्ट आहे.
7: निश्चितपणे, आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थान मध्ये गुजरात मध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे. आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
1: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठल
8: है. युरिन की समस्या, लोग परेशान है प्रोस्टेट की बीमारी से, जरूरी है सजगता और सचेत रहना.
9: प्रोस्टेट बढ़ना नेचुरल है और जब ये प्रोस्टेट की ग्रंथि यूरिनरी ट्रैक में रुकावट करती है
10: जी.
9: या उसके कारण कोई कॉम्प्लिकेशंस होते हैं

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं.

0: या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्तभावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रति बॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रति बॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा

0: आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंग रोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ

0: करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले

की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री

0: पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ.

0: तराई का माग।
1: पानी बचवा रे, ईंधन बचवा रे, पानी बचवा रे, ईंधन बचवा रे,
2: जितक जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, ईंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
1: पाणी वाचवा रे, ईंधन वाचवा रे,
2: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं

FM 100.5 दशांश मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेव, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमच्या ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय जनहितार्थ जारी.
2: ग्रामीण संवाद या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रांझाई या सदरात आवळा प्रक्रिया उद्योगाच्या प्रमुख ममता देशमुख यांच्याशी चॅनल जैन यांनी केलेली बातचीत.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणीच्या रांजे या सदरामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, रांजे या सदरामध्ये विशेष महिलांशी आपण विशेष चर्चा करत आहोत आणि आजच्या कार्यक्रमात देखील आपल्यासोबत एक विशेष महिला उपस्थित आहेत. शेतकरी बांधवांनो, ज्याप्रमाणे एक महिला आपलं कुटुंब सांभाळते आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे तिने जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायामध्ये स्वतः तर प्रगती करतेच, परंतु आपल्या आजूबाजूला असलेल्या महिलांना देखील ती सोबत घेऊन चालते आणि त्यांना देखील प्रशिक्षित करते. असंच एक छान असं उदाहरण आहे शिरपूर तालुक्यातील आमोदे या गावातील ममता रतिलाल देशमुख. ममता ताई,

9 जुलै 2024 शेतकरी बंधूंनो किसानवाणी कार्यक्रमात श्रोत्याला जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.2 अंश सेल्सिअस एवढे देण्यात आले आहे. हवेतील आर्द्रता सकाळी 91% तर दुपारनंतर 33% देण्यात आले आहे. शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे

हवामानवृत्त आपण जाणून घेतले. शेतकरी बंधूंनो, आज बाजारभाव उपलब्ध नाहीत. किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया. कृषी तंत्र या सदरात प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 याविषयी किशोर वाघ यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बांधव आणि भगिनो, किसानवाणीच्या कृषीतंत्र या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना याबद्दल माहिती जाणून घेणार आहात. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनो, आपण त्यामागील पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. शेतकरी बंधूंनो, ज्या पद्धतीनं माणसाचा विमा काढला जातो, त्यामध्ये जर का व्यक्ती अपघाती मृत्यू झाला किंवा नैसर्गिक पद्धतीने जरी मृत्यू झाला तरी त्या व्यक्तीस विमा दिला जात असतो, त्याची भरपाई दिली जात असते. अगदी त्याचप्रमाणे 1985 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीसुद्धा या संदर्भात विचार विनिमय करून त्यांनी पहिल्यांदा आपल्या देशात पीक विमा योजना सुरू केली. त्यानंतर पुढे 1999 साली NDA सरकारने या योजनेला राष्ट्रीय कृषी विमा योजना अर्थात नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम म्हणून लागू केली. या योजनेत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. पण कालांतराने जसजसा त्याच्यात संशोधन होत गेलं, शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी असतील, शासनाचे काही प्रतिनिधी असतील, यांनी विचार विनिमय करून 15-20 वर्षाच्या कालखंडानंतर अर्थात खऱ्या अर्थ 13 जानेवारी 2016 ही योजना महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना म्हणून राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत आपल्याला देण्यात आली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेची वैशिष्ट्ये आपल्याला काय काय सांगता येतील, म्हणजे ही योजना कशावर काम करणार आहे, कोणकोणत्या गोष्टी यातून साध्य होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आपण शेतात पेरलेली ज्या 14 पिकं आहेत त्या 14 पिकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगामात आपले शेतकरी बांधव जास्त करून या 14 पिकं आपल्या शेतात घेत असतात, म्हणून या संपूर्ण 14 पिकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. यात ज्वारी असो, बाजरी असो, नागली असो, भात असो, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारले, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा या 14 पिकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, या 14 पिकांचं जर नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे यामागील हा प्रमुख उद्देश आहे. कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणे ज्यामुळे अन्नसुरक्षा लाभेल, पीक पद्धतीत बदल होईल, कृषी क्षेत्रात स्पर्धात्मक येऊन कृषी तंत्राची वाढ करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेची काही ठळक वैशिष्ट्येही आपल्याला सांगता येतील. त्यातील महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी प्रीमियर याच्यामध्ये ठेवण्यात आला आहे, म्हणजे विम्याचा संरक्षित रक्कम यात कमीत कमी हप्ता आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत भरणा करण्यात येणारा प्रीमियम दर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अत्यंत कमी ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत सुमारे 90%पेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जाणार आहे, म्हणजे 10% खर्च हा शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. अन्नधान्य, डाळी, तेलबिया आदी पिकांसाठी प्रत्येक हंगामावरील एकच दर असेल. यापूर्वीच एकाच हंगामासाठी जिल्हावार आणि पीकवार दरातील भिन्नता आणि तफावत आता दूर केली आहे. याच्यामुळे पूर्ण विमा संरक्षण मिळेल आणि दावा केली रक्कम पूर्ण मिळेल, कमी होणार नाही याची हमी देण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विमा लाभ मिळण्यासाठी पात्र परिस्थिती काय असेल, बरं, म्हणजे कोणत्या कारणासाठी विमा लागू होणार आहे. शेतात पाणी साठणे त्यासाठी दिला जाणार आहे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानण्यात येईल, प्रभावित शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाणार आहे, पीक काढण्याच्या दिवसापर्यंत

जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती वादळ अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांना दावा म्हणजे विमा रक्कम पास होणार आहे. त्यासाठी अपवाद मात्र एक लक्षात ठेवा, अपवादात्मक जर परिस्थिती निर्माण झाली म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आली, उदाहरणार्थ जर कोणी आपल्या शेताला आग लावून दिली किंवा आपल्या शेतातून काही चोरी झाली, तर अशा वेळेस विमा दिला जाणार नाही. मात्र हे दोन्ही अपवाद सोडले तर आपल्याला विमा रक्कम ही दिली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं स्वरूप कशा पद्धतीने असेल, तर शेतकरी बांधवांनो या योजनेत आतापर्यंत विम्याचा सर्वात कमी हप्ता आहे. साधारणतः विम्याचा हप्ता 15% असतो, मात्र नव्या धोरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 2 ते 2.5% इतकाच हप्ता आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. तो हप्ता आपण मोबाईल फोनसारख्या सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानीचे मोजमाप केले जाईल, तसेच निर्धारित वेळेत दावे निकालसुद्धा काढण्यात येतील. या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्याला नुकसान किती प्रमाणात झाले याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, मोबाईल मॅपिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळू शकेल. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकणार आहेत. या पावसाळ्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सध्या भारतामधील केवळ 23 पिकाचे विमे उतरले जात असून या योजनेअंतर्गत हे प्रमाण 50% वाढवण्याचे लक्ष देण्यात आलेलं आहे. सध्या या विम्याचे हप्ते भरण्यासाठी सरकारला अंदाजे 25 कोटी रुपये खर्च येत असून नव्या योजनेनुसार हप्त्यातील वाढलेला सरकारी वाटा आणि 50% विमा पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यास केंद्र शासनास एकूण 8,000 कोटी रुपये वार्षिक खर्च येऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला तुमच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत भाग घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण समजून घेऊ. शेतकरी बांधवांनो, या योजनेत तुम्हाला सहभागी होण्यासाठी आपल्याकडे ॲग्रीस्टॉक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे, जमिनीची कागदपत्रे म्हणजे पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार सल्लक पेमेंटसाठी बँक खातं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याजवळ ही कागदपत्र असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला विमा हा उतरवला जाऊ शकतो. आधार संलग्नित जो मोबाईल, तो आधारला लिंक असायला पाहिजे, जेणेकरून तो OTP तुम्हाला देता आला पाहिजे. शेतकरी बांधवांनो, सर्व पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% हा वाटा लक्षात घ्यायचा आहे. कापूस आणि कांदा विमा संरक्षित रकमेच्या 5% आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजून पुढचा प्रश्न पडला असेल की सहभाग कसा घ्यायचा या पंतप्रधान पीक विमा योजनेत, आपण सहभाग कसा घ्यायचा, तर त्यासाठी आपल्या गावात CSC सेंटर असेल किंवा स्वतः शेतकरी जर त्यांच्याकडे कम्प्युटर असेल, चांगल्या ब्रँडेड कंपनीचा मोबाईल असेल, तर ते आपण स्वतःसुद्धा शेतकरी ऑनलाईन ज्यांना भरता येत असेल तर ते ऑनलाईनसुद्धा भरू शकतात. त्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे डिजिटल क्रॉप सर्वे करणे बंधनकारक केले आहे. डिजिटल क्रॉप सर्वेमधील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम ग्राही धरण्यात येईल किंवा अशा वेळेस तुमचा विमा अर्ज रद्द देखील केला जाऊ शकतो. या योजनेत भाग घेण्यासाठी किमान शेतकऱ्यांकडे 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे 0.10 हेक्टर म्हणजे 10 गुंठ्यापासून पुढे आपल्याकडे जमीन असणं गरजेचं आहे. असे शेतकरी या पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांसाठी आपण लक्षात ठेवा, या योजनेत चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पुढील 5 वर्ष कृषीविषयक योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. म्हणून ही ताकीद महत्त्वाची आहे, आपण ही याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या संदर्भात काही अडीअडचण असल्यास त्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा 14447 या क्रमांकावर आपण माहिती घेऊ शकतात. नंबर पुन्हा सांगतो, 14447 14447 या क्रमांकावर आपण फोन करू शकता आणि जास्तीची माहिती आपण त्यांना विचारू शकतात.

0: शेतकरी बांधूंनो, आत्ताच आपण पंतप्रधान पीक विमा योजना 2026-27 याविषयी कृषी तंत्र या सत्रात दिली माहिती आत्ताच आपण ऐकली.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहा
1: है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणीच्या शिवारगप्पा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमात आम्ही आपल्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन उपस्थित होत असतो. आज आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्या धुळे आकाशवाणी केंद्राच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आहेत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदा विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर आतिश पाटील सर. सरांचं किसानवाणी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
4: नमस्कार
0: सर. मला आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांना सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या संकल्पना कशा उदयास आल्या?
4: नक्कीच शेतकरी बंधूंनो, खरं तर परंपरागत पद्धतीने आपण जेव्हा शेती करत होतो त्यावेळी आपल्याला शेतीतून हवं तितकं उत्पन्न भेटत नव्हतं. 1960 ते 70 दशकामध्ये आपल्याला अन्नधान्याचा प्रचंड प्रमाणामध्ये तुटवता जाणवत होता. त्यावेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून हरित क्रांतीला सुरुवात केली, आणि प्रामुख्याने ही हरित क्रांती होती तर त्याच्यामध्ये रासायनिक बियाणे असतील, रासायनिक खते असतील, संकरित बियाणे, कृषी रसायने, सिंचन, यांत्रिकीकरण यांच्या माध्यमातून जी शेती पद्धती सुरू केली तर त्या शेती पद्धतीला आपण एक आधुनिक शेती पद्धती म्हणतो. परंतु कालांतराने त्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये चुकीच्या निविष्ठांचा वापर दिवसेंदिवस वाढला, जसं की कृषी रसायने असतील, रासायनिक खतं असतील, आणि ह्या गोष्टीवरती जास्तीत जास्त शेतकरी भर देऊ लागले. म्हणूनच त्या आधुनिक शेती पद्धतीचं रूपांतर पुन्हा रासायनिक शेतीमध्ये झालं, आणि ह्या रासायनिक शेती पद्धतीचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कालांतरानं जमिनीवरती दिसायला लागले. जसं की जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं, पिकाची उत्पादन क्षमता जी होती ती कमी झाली, आणि एकंदरीत आपल्याला जे उत्पन्न मिळत होतं ते दिवसेंदिवस घटायला लागलं. आणि ह्यावरती उपाययोजना म्हणून पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं गेलं. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर प्रामुख्याने आपण शेतीमध्ये ज्या काही निविष्ठा वापरतो त्या सर्व निविष्ठा ह्या सेंद्रिय असायला हव्या. जसं की शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, किंवा जे काही आपण रासायनिक खतं वापरत होतो किंवा जे काही आपण वेगवेगळ्या कृषी रसायनांच्या फवारण्या करत होतो त्या सर्व आपल्याला सेंद्रिय पद्धतीने करण्याची त्या ठिकाणी मुभा आहे. जसं की निमोळीयाचा वापर करून निमास्त्र तयार करणे किंवा वेगवेगळे जे काही जैविक खतं होती जसं की ॲझोडबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, PSB आहे, KSB आहे, ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये करत होतो. त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो आहे नैसर्गिक शेतीचा. आता सेंद्रिय शेतीकडून आपण नैसर्गिक शेतीकडे आपण वाटचाल का करत आहोत? तर सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने ज्या काही आपण निविष्ठा घेत आहोत त्याच्यावरती खर्च हा शेतकऱ्यांचा जास्त होत होता. जसं की गांडूळ खत, जर आपल्याला गांडूळ खत जर विकत घ्यायचं झालं तर एका टनामागे जवळपास 12 ते 13 हजार रुपये शेतकऱ्याला खर्च करावे लागतात, म्हणजे उत्पन्न खर्च हा कुठेतरी त्या ठिकाणी वाढत होता. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण जे काही जैविक घटक वापरत होतो जसं की ॲझोडबॅक्टर आहे, रायझोबियम आहे किंवा PSB आहे, हे जे काही आपण जैविक खतं वापरत होतो त्याच्यावरती सुद्धा खर्च हा वाढत होता. त्याच्यामुळे खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आता आपण नैसर्गिक शेतीकडे वळलेलो आहोत. एकंदरीत नैसर्गिक शेती पद्धती अशी आहे की ज्याच्यामध्ये शेतीची, पाण्याची, पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि शेतकऱ्याचा खर्च हा त्या ठिकाणी कमी केला जातो.
0: सध्या आपण पाहतो की प्रत्येक शेतकऱ्यांच्या तोंडातून नैसर्गिक शेती ही संकल्पना जाणून घ्यायला त्यांना उत्सुकता वाटते. तर नेमकं नैसर्गिक शेती म्हणजे काय आणि ती शेतकऱ्यांमध्ये का लोकप्रिय होत आहे?
4: नैसर्गिक शेती म्हणजे की ह्या ठिकाणी आपल्याला कृषी रस

0: रसायनांचा जो वापर आहे तो पूर्णपणे बंद करायचा आहे. जसं की अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण कृषीमध्ये रासायनिक खतांचा वापर करत होतो किंवा कीटकनाशकांचा वापर करत होतो, ह्या सर्व गोष्टींचा वापर त्या ठिकाणी बंद करायचा आहे. आणि प्रामुख्याने ज्या काही आपण निविष्ठा घेत आहोत, बाह्य निविष्ठा, तर त्या बाह्य निविष्ठांवरचं जे शेतकऱ्याचं जे अवलंबन होतं ते अवलंबन आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचं आहे. एकंदरीतच आपल्याला त्या ठिकाणी शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही उपाययोजना आहेत की जसं देशी बियाणं असेल, पशुधन असेल, किंवा ज्या काही निविष्ठा तयार करायच्या आहेत ते आपल्याला शेताच्या चार बांधाच्या आतमध्येच करायच्या आहेत. आणि ही जी काही पर्यावरण सुसंगत जी शेती पद्धती आहे त्या शेती पद्धतीला आपण नैसर्गिक शेती पद्धती म्हणतो. आणि त्याच्यामधला जो खर्च आहे तो खर्च अत्यंत कमी आहे, म्हणून ही शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.
1: नैसर्गिक शेतीची मूलभूत तत्वे आपल्याला काय सांगता येतील?
0: प्रामुख्याने नैसर्गिक शेतीचा जर विचार केला तर मूलभूत तत्वामध्ये त्याच्यामध्ये जमिनीचं संवर्धन करणं, पिकाचं पोषण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं आणि मानवाचं आरोग्य जपणं, ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर भूपोषणासाठी आणि त्याचबरोबर बीज प्रक्रियेच्या अनुषंगाने काही त्यांनी तत्त्व ठरवून दिलेले आहेत. जसं की बीज प्रक्रिया करण्यासाठी किंवा बीज संस्कार करण्यासाठी बीजामृत त्या वापर करायचं हे पहिलं तत्व आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे काही जीवजंतू आहेत उपयुक्त त्यांची वाढ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जीवामृतचा वापर करायचा आहे. वापसा जी अवस्था असते शेतामध्ये त्या अवस्थेचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आच्छादन म्हणजे जे जमिनीमध्ये जे पाणी असेल, हवा असेल किंवा जे उपयुक्त पोषक वातावरण आहे ते वातावरण टिकून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आच्छादनाचा वापर करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिश्र शेती पद्धती, हे जी काही पाच तत्व आहेत ह्या तत्वाचा प्रामुख्याने नैसर्गिक शेतीमध्ये ह्या ठिकाणी वापर केला जातो.
1: आपला जो आजचा विषय नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास, तर शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती कशी योगदान देत असते?
0: प्रामुख्याने नैसर्गिक शेतीची तत्व आहेत जसं की कृषी रसायनांचा वापर पूर्णपणे बंद करणे किंवा जंगल, जल, जमीन याचे संवर्धन करणे आणि त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारणे, जमिनीची प्रत सुधारणे आणि जमिनीची सुपीकताच्या माध्यमातून जमिनीची गुणवत्ता वाढवणे, ह्या सर एकंदरीत ह्या तत्वांचा जर विचार केला तर निश्चितच आपली जी जमीन आहे ती जमीन फक्त एका पिढीपुरती मर्यादित न राहता येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांनासुद्धा ती उत्पन्नाचं साधन म्हणून त्या ठिकाणी कार्य करेल. कारण सातबाऱ्यावरती आपल्याला फक्त पुढच्या पिढीला जमीन देऊन उपयोग नाही आहे तर ती जमीन किती पोषक आहे, किती उत्पादक आहे, त्याच्यातून उत्पन्न किती येतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जमिनीचे जे भौतिक, रासायनिक आणि जैविक हे गुणधर्म आहेत हे गुणधर्म टिकून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी नैसर्गिक शेतीची जी तत्व आहेत ती जर तत्व वापरली तर ते सर्व गुणधर्म योग्य प्रकारचं जतन होईल आणि पर्यावरणाचं महत्त्वाचं जतन होईल. जे काय आपले सिंचनासाठी जे जल साठे त्याचं संवर्धन होईल. कारण जर आता हल्ली आपण पाहिलं तर जे काही आपण कृषी रसायनं वापरतो, जे काही आपण रासायनिक खतं वापरतो त्याचा निस्तरावणी सगळं जलसाठ्यांमध्ये जातो आणि पुन्हा हे जलसाठ्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा कुठेतरी दूषित होत आहे, हवामानसुद्धा दूषित होत आहे. ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर नैसर्गिक शेतीच्या तत्वाच्या माध्यमातून आपण निसर्गाचं, पर्यावरणाचं, सर्वांचं संवर्धन करू शकतो आणि एक शाश्वत विकास, एक शाश्वत दिशा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो.
1: सध्या आपण बरीच असे शब्द पाहत असतो जसं ऑर्गॅनिक म्हणायचं, नैसर्गिक, तर सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यातील फरक काय सांगता येईल?
0: सेंद्रिय शेती तसंही नैसर्गिक शेतीचाच एक भाग आहे. कारण सेंद्रिय शेतीमध्ये ज्या काही आपण निविष्ठा वापरतो जसं की कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, गांडूळ पाणी असेल किंवा बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम वापरतो, ॲझोडोबॅक्टर वापरतो आपण किंवा वेग PSB म्हणजे स्फुरत उपलब्ध विरघळणारे जीवाणू असतील, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील, ह्या सर्व गोष्टींचा वापर करत असतो. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये ह्या ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठा आपण बाहेरून विकत घेण्याची मुभा असते आपल्याला. म्हणजे आपण ह्या निविष्ठा शेतामध्ये आपण काही तयार करू शकत नाही, कारण त्या तयार करण्यासाठी आपल्याला मोठमोठ्या प्रयोगशाळा लागतात. जसं की आपल्याला जर रायझोबियम, ॲझोडोबॅक्टर हे जर विकत घ्यायचं म्हटलं तर ते प्रयोगशाळेतून विकत घ्यावं लागतं. तर हा फरक आहे. नैसर्गिक शेतीमध्ये ज्या काही निविष्ठा आहेत त्या निविष्ठा आपण शेताच्या बांधामध्येच तयार करायच्या आहेत. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्याचा त्या ठिकाणी खर्च होत आहे, परंतु नैसर्गिक शेतीमध्ये तोच खर्च वाचत आहे. अशा पद्धतीनं एक थोडासा फरक नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो.
1: जर शेतकऱ्यांनी तसे प्रयत्न केले तर आपल्या बांधावरच ते सर्व जीवाणू तयार होऊ शकतात.
0: हो, नक्कीच,
1: निश्चित निश्चित. रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे मार्गक्रम कसे करावे आमच्या शेतकरी बांधवांनी?
0: प्रामुख्याने ह्याच्यामध्ये खरं तर हे एका दिवसात किंवा एका हंगामामध्ये असं शक्य नाही आहे. कारण आपण जवळपास गेले 70 ते 80 वर्ष रासायनिक पद्धतीने शेती करत आहोत आणि तशी सवयसुद्धा आपल्या शेतीला लागलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याकडे ज्या सध्या रासायनिक निविष्ठ आहेत जसं रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक ज्या काही फवारण्यासाठी आपली औषधं असतील त्याचा वापर आपल्याला हळूहळू कमी करत जायचा आहे. किंवा आता आपण पेरणी

0: शेतीसाठी संकरित बियाणं वापरतो, तर त्याचा वापर आपल्याला हळूहळू हा कमी करत जायचा. आणि त्याच्या उलट जे आपल्या सेंद्रिय घटक असतील, जसं शेणखत असेल, गांडूळ खत असेल, किंवा बायोडायनॅमिक कंपोस्ट असेल, किंवा बीजामृत असेल, जीवामृत असेल, निमास्त्र असेल, हे जे काही घटक आहेत सेंद्रिय, ह्या सेंद्रिय घटकांचा हळूहळू आपण त्या ठिकाणी वापर हा दिवसेंदिवस वाढवत चालला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याकडं किमान एखादं तरी पशुधन असायला हवं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करायची असेल तर आपल्या शेताचं त्या ठिकाणी नोंदणी आपल्याला कृषी विभागाकडं करावी लागेल, जेणेकरून आपल्याला त्या ज्या काही प्रमाणीकरणाच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यावरती एकंदरीत जे शासनाचं त्या ठिकाणी सर्वे असतो किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्याची जी प्रक्रिया असते ती अधिक सुलभ होईल. आणि आपल्या सेंद्रिय शेतीला किंवा नैसर्गिक शेतीला एक प्रकारचा त्या ठिकाणी प्रमाणीकरणामधून गेली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं विक्री व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल.
1: सर, तुम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता जी नोंदणी करायची जमिनीची, तर बरेचसे 60 दशकातील जे शेतकरी आहेत त्यांची ज्या जमिनी आहेत आता तुकड्यांमध्ये वाटल्या गेल्या आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 10 होती त्यांच्याकडे आता सध्या 2 ते 3 होऊन गेली, त्या अशा जमिनीमध्ये नैसर्गिक शेती करता येईल का?
0: निश्चितच. उलट कमी जमिनीमध्ये नैसर्गिक शेतीचा प्रयोग अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवता येतो. त्यामुळे ज्या तुकडे पद्धतीमध्ये आता प्रत्येकाच्या वाट्याला फार कमी शेती आहेत, अगदी 1 एकरसुद्धा ह्या ठिकाणी शेती बऱ्याच ठिकाणी वाट्याला आलेली आपल्याला पाहायला मिळते, तर अशा अगदी 1 एकर म्हणा किंवा अगदी गुंठ्यामध्ये जरी शेती असेल तरीसुद्धा हा प्रयोग आपल्याला सुरू करता येतो. उलट शेती जेवढी कमी तेवढं त्याच्यावरती आपल्याला बीजामृत असेल, जीवामृत असेल, किंवा निमोळ्यावर्क असेल, ह्या सर्व गोष्टींचा निविष्टांचा वापर करणं त्या ठिकाणी शक्य होतं किंवा तो सुलभरित्या आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळं जमिनीची अशी मर्यादा नाही आहे, अगदी अल्पभूधारक किंवा अगदी मोठ्या शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी शेतीचा वापर करू शकतो.
1: आता आपण पाहतोय की शेतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर तण जास्त होतं, तर नैसर्गिक शेतीमध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल?
0: प्रामुख्याने आपण रासायनिक शेती करत असताना तणनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतो, आणि ह्या ज्या तणनाशकाच्या आपण फवारण्या घेतो त्या फवारण्याचा परिणाम हा जमिनीवरती सुद्धा होत असतो, पर्यावरणावरती होत असतो, मानवावरती सुद्धा होत असतो. तर प्रामुख्याने नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या रासायनिक फवारण्या घ्यायच्या नाही आहेत. तर जे काही तण आहे, तर एक संकल्पना होती की तण देईल धन असं म्हणायचे, कारण हे तणसुद्धा जमिनीच्या खालच्या भागातून अन्नद्रव्य शोषण करत असतं. परंतु हे तण जेव्हा वाढतं तर ते फुलोऱ्या अवस्थेमध्ये आल्यावर बरोबर त्याची आपल्याला हाताने ते उपटून आपल्याला शेतामध्ये तिथंच टाकून द्यायचं आहे, कारण एकदा त्याला फुलं लागली आणि त्याचं रूपांतर बियामध्ये झालं तर मग मात्र आपण त्याचा अटकाव करू शकत नाही. तर शक्य होईल तेवढं जमिनीला इजा न होता मशागत कमी करून आपल्याला त्या ठिकाणी हातानंच आपण तण काढून घ्यायचं आहे, आणि आपण त्या ठिकाणी पुन्हा ते सरीमध्ये जर टाकलं आणि ते पुन्हा तिथंच कुजवलं तर निश्चितच तणाचा त्या ठिकाणी अटकाव होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे नैसर्गिक शेतीचं तत्व आहे की आच्छादनाचा वापर करणे, म्हणजे आधीचं जे आपण पीक काढलेलं असतं त्याचा काही काडी कचरा, पालापाचोळा असेल, भुसा असेल, त्याचा काड असेल, पाचट असेल, ह्या सर्व गोष्टींचा आपण जर पुढच्या पिकाची पेरणी केल्यानंतर सरीमध्ये जर ते अंतरून दिलं तर निश्चितच जमीन ही पूर्णपणे झाकली जाईल, आणि एकदा का जमीन झाकली गेली तर तिथं तणाचा प्रादुर्भाव हा होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला तणाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करायला हवं.
1: नैसर्गिक शेती करताना आपण बघतो की आमचे जे बरेच शेतकरी आहेत प्राचीन काळापासून तर आतापर्यंत कीड नियंत्रणासाठी अनेक फवारण्या करत असतात, तर नैसर्गिक शेती करताना अशी जर कीड आली तर मग अशा परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांनी काय करावं?
0: प्रामुख्याने कीड आणि रोग व्यवस्थापन एक फार एक महत्त्वाचा विषय आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला ती कीड विशिष्ट पातळीच्यावर वाढूनच द्यायची नाही आहे, जसं की आपण त्याला संरक्षणात्मक फवारण्या म्हणतो, की अशा काही उपाययोजना करायच्या आहेत, अगदी छोट्या छोट्या उपाययोजना, जसं की मित्र कीटक असतात की जे आपल्याला जे हानिकारक कीटक असतात त्याच्यावरती ते अवलंबून असतात आणि त्यांचा ते नाश करतात. त्याचबरोबर सापळा पिके असतील किंवा चिकट सापळे असतील, पक्षी थांबे असतील, किंवा याच्याबरोबर कामगंध सापळे आहेत, आणि प्रामुख्याने कडुलिंबावर आधारित जे काही उत्पादन आहेत जसं की निमास्त्र आहे, दशपर्णियार्क आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, ह्या सर्व गोष्टीचा वापर आपण एक संरक्षणात्मक फवारण्याच्या माध्यमातून करू शकतो. त्याचबरोबर शेती पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल करायला हवे, जसं की एकच पीक न घेता पिकांमध्ये सुद्धा फेरफालट करायला हवे, आंतरपीक घ्यायला हवं, ह्या सर्व गोष्टींचा जर आपण वापर केला तर निश्चितच कीड आणि रोग ह्याच्यावरती अटकाव होऊ शकतो, कारण आता एक पीक पद्धती आहे त्याच्यामुळं ठराविक पद्धतीचीच पीक घेतल्यामुळं पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे रोग आणि किडे आपल्याकडे येत आहेत. आपण जर त्यांच्या जे खाण्याचं जे त्यांचं खाण्याची जी सायकल आहे त्याच्यामध्ये जर थोडासा बदल केला तर निश्चितच त्या किडीला पुढचं जर वेगळं पीक असेल तर खाता येणार नाही आणि त्या ठिकाणी त्या किडीचं अटकाव होईल. अशा पद्धतीने नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला उपाययोजना करता येतील.
1: नैसर्गिक शेती करत असताना

0: त्याचं उत्पन्न निघतं ते फार कमी प्रमाण निघतं, तर अशा वेळेस त्याने आमच्या शेतकरी बांधवांनी बाजारपेठ कशी निर्माण करावी त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच, खरं तर नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येतं हा आपला सर्वांचा एक गैरसमज आहे, कारण आपल्याला नैसर्गिक शेतीकडं लगेच वळायचं नाही. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपल्याला ते क्रमाक्रमानं एक हंगाम, दुसरा हंगाम, तिसरा हंगाम, कारण सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल किमान त्याच्यामध्ये प्रमाणीकरण पद्धतीसाठी जवळपास 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीचं पोषण करायचं आहे, आणि जमिनीचं पोषण केल्यानंतर निश्चितच आपल्याला रासायनिक शेतीपेक्षासुद्धा जास्त उत्पन्न आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये मिळतं. आणि जर आपल्याला विक्री व्यवस्थापनाचा जर विचार केला तर जे काही आपले कृषी भूषण आहेत की ज्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नाव लौकिक मिळवलेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितच रासायनिक शेतीपेक्षासुद्धा जास्त भाव त्या ठिकाणी मिळत आहे, कारण आज प्रत्येक ग्राहक हा स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक झालेला आहे. कोरोनाच्या काळामधून तर प्रत्येकजण काय खायचं काय खाऊ नये ह्या गोष्टीवरती सजग झालेला आहे, आणि दिवसेंदिवस वाढणारे जे काही मानवांमधले जे रोग आहेत त्याला तर कुठंतरी आपले जे विषमुक्त जे अन्न आहे त्याच्याकडं दिवसेंदिवस शेतकऱ्याचा ग्राहकांचा कल वाढलेला आहे. तर शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेताचं जे प्रमाणीकरण आहे ते प्रमाणीकरण करून घ्यायला हवं, आणि प्रामुख्याने जे काही समाज माध्यम आहेत जसं की व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ह्याच्या माध्यमातून आपल्या शेतीचा जास्तीत जास्तनी प्रचार करायला हवा, आपल्या सेंद्रिय उत्पादकांची जाहिरात करायला हवी, जेणेकरून जास्तीत जास्त त्यांना त्या ठिकाणी ग्राहक मिळू शकतील. आणि सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जे उत्पादन येतात त्याला निश्चितच रासायनिकपेक्षा चांगले भाव त्या ठिकाणी मिळत आहेत.
0: निश्चितच सर, आमचे जे शेतकरी बांधव आहेत बरेच शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत, तर याच्यासाठी त्यांना एक धीर म्हणून काही शासकीय योजना आहेत का?
1: निश्चितच, जर आपण कृषी विभाग असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, त्याचबरोबर आत्मा ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ह्या ठिकाणी योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. प्रामुख्याने जर त्या योजनांचा उल्लेख करायचा झाला तर परंपरागत कृषी विकास योजना ही एक योजना आहे, दुसरी आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, तिसरी आहे मोठ्या क्षेत्रांचे सेंद्रिय प्रमाणीकरण, त्याचबरोबर आत्माच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान हे राबवलं जातं, आणि आत्ताच्या घडीला राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं जात आहे, आणि या अभियानाच्या माध्यमातून गाव पातळीवरती आपल्याला त्या ठिकाणी कृषी सखींना प्रशिक्षण देऊन ट्रेन केलेलं आहे, आणि ह्या कृषी सखी प्रत्येक गावामध्ये जवळपास 125 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीमध्ये प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांचे गट तयार करत आहेत, आणि अशा पद्धतीनं गाव पातळीवरती गट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जसं गावामध्ये कृषी सेवा केंद्र असतं रासायनिक खतं विकण्यासाठी किंवा रासायनिक निविष्ठा विकण्यासाठी, तसं आपल्याला त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये BRC म्हणजे बायो इनपुट रिसोर्स सेंटर जी काही नैसर्गिक निविष्ठा आहेत जसं बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र, हे सर्व निविष्ठा नैसर्गिक त्या गावामध्येच तयार होतील आणि त्याची विक्रीसुद्धा त्या गावामध्ये होईल, आणि अशा पद्धतीनं 4-5 गावं एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये कार्य करणारी नैसर्गिक शेतकरी उत्पादक कंपनीची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्थापना करण्याची त्या ठिकाणी आपल्याला एक संधी आहे, आणि आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा अभियान सुरू आहे, आणि ह्याच्यामध्ये लाखो शेतकरी या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्या रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
0: निश्चितच सर, नैसर्गिक शेती म्हणजे आमचे पाळीव प्राणी जे जनावर शेतकऱ्यांचे त्यांचं काय योगदान सांगता येईल?
1: खरं तर नैसर्गिक शेती ही पशुधनाशिवाय आपण करू शकत नाही, कारण कोणती शेती पद्धती असू दे, रासायनिक असेल, सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक असेल, जे जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते जमिनीमधले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी करोडो जीवाणू कार्यरत असतात, आणि त्या करोडो जीवाणूचं मुख्य खाद्य आहे सेंद्रिय कर्ब, आणि तो सेंद्रिय कर्ब प्रामुख्याने शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल याच्या माध्यमातून जात असतो. परंतु आता काय झालेलं आहे की पशुधनाचं प्रमाण कमी झालेलं आहे, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असतील किंवा आधुनिक साधनं सहज उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे त्यांना पशुधनाची तेवढीशी गरज वाटत नाही, परंतु जर सेंद्रिय शेती करायची असेल, नैसर्गिक शेती करायची असेल तर आपल्याला आपल्या गोट्यामध्ये किमान एक तरी पशुधन हवं, कारण त्या एका पशुधनाच्या माध्यमातून वर्षाला आपल्याला किमान 7 ते 8 टन शेणखत त्या ठिकाणी मिळतं, 3 ते 4 हजार लिटर त्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र मिळतं, आणि ह्या शेणखत असेल, गोमूत्र असेल ह्याचा वापर करून आपण बीजामृत बनवू शकतो, जीवामृत बनवू शकतो, निमोळी अर्क बनवू शकतो, दशपर्णी अर्क, अग्न्यास्त्र, ब्रह्मास्त्र, म्हणजे हे जेवढ्या नैसर्गिक निविष्ठ आहेत चा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक शेतीमध्ये करतोय त्या सर्वासाठी मुख्य 2 घटक आहेत, ते म्हणजे गोमूत्र आणि शेण, त्यासाठी तर किमान आपल्याकडं एक तरी पशुधन आपल्या शेतामध्ये आपल्या गोट्यामध्ये असायला हवं.
0: निश्चित सर, आमचे सर्व शेतकरी

0: बांधव हा जो कार्यक्रम ऐकत असतील तर ते निश्चित आपली गोठ्यात जनावरं वाढवण्याचा किंवा नसतील तर आणण्याचा प्रयत्न करतील. सर, शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल?
1: मी एवढंच म्हणेल, शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर आपल्या जमिनीचं संवर्धन करायचं असेल, आपल्या आरोग्याची आपल्याला जर योग्य प्रकारे निगा राखायची असेल, तर निश्चितच सेंद्रिय शेतीची जी काही तत्त्व आहेत त्या सर्व तत्त्वांचा आपण योग्य प्रकारे वापर करायला हवा. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, प्रामुख्याने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, त्या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावामध्ये बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना करायला हवी, जेणेकरून ह्या ज्या काही सर्व निविष्ट आहेत त्या सर्व निविष्ट आपण आपल्या गावामध्येच तयार करू आणि त्याचा वापर आपल्याला शेतीमध्ये करता येईल. आणि एकंदरीत पुढच्या पिढीला फक्त सातबाऱ्यावरती जमीन न देता ती उपजाऊ जमीन असेल ह्याच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी आपल्याला एक शाश्वत विकासाचा मार्ग जर धरायचा असेल तर निश्चितच सर्वांनी सेंद्रिय शेतीकडं, त्याचबरोबर नैसर्गिक शेतीकडं वळावं असं मी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आवाहन करतो.
0: निश्चित सर, आमचे शेतकरी बांधव नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करतील अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि आपण धुळे आकाशवाणी केंद्राच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये येऊन नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधता येईल याबद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी केंद्राच्या वतीने आपले हार्दिक आभार,
1: धन्यवाद.

शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण किसानवाणी या कार्यक्रमात कृषी सप्ताहाच्या अनुषंगाने कृषी जागर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. शेतकरी बंधू आणि भगिनो, याबरोबर आज आपला किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही येथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी सायंकाळी ह्याच वेळेस, अर्थात 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी.

0: देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा। हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडिया डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणी पर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या

0: ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
1: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रति बॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रति बॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून काही जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएसीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखीन 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पहाटे 5:55 दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया उद्या पहाटे 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.